जग सपने जो जात रसने इनमें कछते रो नहीं नानक कहियो नानक कहियो गर्भ करत है देह को बिन से चिन्ह नहीं हर जस कहियो नानक कहियो जग जीत जग जीत समर राम को सोनर मुक्त हर जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग जग